0: അപ്പേ വൈനയെ പാടെ ഷോട്ടി വാസ്കു ടി വി പോക്കര ഇടവ് നിക്ക അത്താർമ സൗത്ത
1: ഗട്ടേ ബരി ലൈലെ വാസ്കു ടി വി പോക്കനോനി ഭിട്ടി ആപ്നെ ടി വി ബിഗ്യോ അനി ബനൗന ജന ലാഗേ കൊനി ബനൗനെ പുക്ക ഉലട്ട വൈന
0: ചിന്ത സദര മുക്കാം ചരിട ബാട ചരി ഘ്യാങ് ജാനെ ബാട്ടോ ആമ്രൈ ചൌധരി ഇലക്ട്രോനിക്സ് മാ ലൈ ജാന ത്യാ തിമ്രോ ബിഗ്രേക ടിവി മാത്ര ഹൈന കി മൊബൈല് ഘടി സബൈ പണി ആൽസണി സക്കി ഗണി
1: त्यसो भए म पनि त्यतैतिर लागिहाल्छु नि होइन त
2: अब आउनुहोस् हाम्रै चौधरी इलेक्ट्रोनिक्समा 32 इन्चदेखि माथिको एलइडी किन्दा 200 रुपियाँमा यहाँ फ्रिज डी फ्रिज एलइडी एलसीडी टिभी मोबाइल साउन्ड सिस्टम सुपथ मूल्यमा पाउनका साथै सबै प्रकारका टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामानहरू मर्मत गरिन्छ यसका साथै विवाह गोष्ठी सेमिनार व्रत बन्ध र अन्य कार्यक्रमका लागि साउन्ड सिस्टम भाडामा पनि पाइन्छ टिभी मोबाइल र अन्य इलेक्ट्रोनिक सामान मर्मत गर्ने ट्रेनिङको पनि सुविधा यसमा विशेष गरी 5 जनाको समूह बनाएर आएमा 1 जनालाई छुटको पनि व्यवस्था गरिएको छ
3: प्रोप्राइटर नरेन्द्र चौधरी चौधरी इलेक्ट्रोनिक्स चरीकोट चरीख्याङ थप जानकारीका लागि सम्पर्क नम्बर 9844391042 र 9844061814
4: सुन्दै हुनुहुन्छ हाम्रो रेडियो 103.4 मेगाहर्ट्ज